बेसी कथा त कम देश दश पै आण सुनाम काम कर बेसी कथा त कम देश दश पै आण सुनाम हो राजा ओ मसाई।